धीरे धा धरा तेरे को धीरे धरा तू ना किन्हे तेरे को तता तेरे को धीरे धा किन्हे तता तेरे को धा धा धा तना तेरे को धीरे धा किन्हे तता तेरे को धा धा धीरे धा किन्हे तता तेरे को धा धा धा धीरे धा धा तेरे को धीरे धरा तू ना किन्हे तेरे को तता तेरे को धीरे धा किन्हे तता तेरे को धा धा धा तना तेरे को धीरे धा किन्हे तता तेरे को धा धा धीरे धा किन्हे तता तेरे को धा धा धा धीरे धा धरा तेरे को